0: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल कोल्हापूर शहरातील सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीचं अनावरण, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुल निवासी इमारतींचं उद्घाटन आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय अर्थात CPR-मधील विविध नूतनीकरण आणि आधुनिकीकरण केलेल्या कामांचं लोकार्पण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शाहू छत्रपती महाराज आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय पटलावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा लढा केला होता. त्यांच्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सांगली इथं काल झालेल्या एका कार्यक्रमात डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पहिल्या टप्प्यात परवाच 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 कोटी रुपये जमा केले. आता हळूहळू करत पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा करणार. जे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कर्ज भरतायत त्यांच्याही खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार. आणि त्यानंतरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अण्णांना आपण दुसरा काही या ठिकाणी उपहार तर देऊ शकत नाही, पण जो लढा तुम्ही अण्णा सुरू केला आज त्याच लढ्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सरकारनं कर्जमाफीचं काम करून दाखवलेलं आहे.
0: यावेळी आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मस्थळी त्यांच्या स्मारकाचं तसंच वाटेगाव इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं काम प्रगतीपथावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्य लढ्यात बलिदान

0: जाणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. राज्यातही क्रांतीदिनानिमित्त विविध ठिकाणी हुतात्म्यांच्या स्मारकस्थळी जाऊन अभिवादन करण्यासह वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्द आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशभरात काल हर घर तिरंगा अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हे अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. तिरंगा हा देशाचा अभिमान आहे आणि देशासाठी सर्वोत्तम योगदान देण्यासाठी तो सदैव प्रेरणा देणारा स्रोत आहे असं त्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर शहरात काल संध्याकाळी तिरंगा यात्रा काढण्यात आली. 700 फुटांचा भव्य तिरंगा हे या यात्रेचं प्रमुख आकर्षण होतं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून तिरंगा रॅली काढण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राज्यातले अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले,
1: राष्ट्रध्वज का इतिहास स्वयं में वीरता का इतिहास है और मैं केवल वीरता का इतिहास नहीं मानता हूं बल्कि करुणा का इतिहास पीछे मानता हूं. छत्रपति शिवाजी महाराज के काल से लेकर आधुनिक भारत तक वही परंपरा आज भी लगातार चली आ रही है. छत्रपति महाराज शिवाजी का जीवन हमें यह संदेश देता है, हमें यह सिखाता है कि शारीरिक शक्ति का सर्वोत्तम उपयोग दूसरों की रक्षा और राष्ट्र की सुरक्षा में ही निहित है. और आज उन्हीं की धरती से आया आप सभी मराठा वीरों का योगदान भी इतिहास के पन्नों पर याद रखा जाएगा. साथियों, इस आयोजन में आप सभी 1000 यूनिट का जो विशाल भंडार समर्पित करके यहाँ जा रहे हैं वह भारतीय सेना के हर जवान और उनके परिवार के लिए यह विश्वास है जब कभी उन्हें जरूरत पड़ेगी यह राष्ट्र उनके साथ पूरी मजबूती से खड़ा रहेगा.
0: जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली या जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते. आदिवासी दिनाच्या औचित्यानं काल नवी मुंबईतल्या दिघा आणि घणसोली विभागात घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता हे अभियान राबवण्यात आलं. नाशिक शहरात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यवतमाळमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी शहरातील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नाशिक पुणे या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात काल पुणे नाशिक मार्गावरील पुणे जिल्ह्यात चाकण, अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यात सिन्नर अशा विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. यापूर्वी नियोजित असलेल्या प्रास्ताविक मार्गानंच हा प्रकल्प व्हावा ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी आहे. अहिल्यानगरच्या मुकुंदनगर इथल्या दर्गा दायरा परिसरात विद्युत उपकरणाचं काम करणाऱ्या तरुणावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपींना तसंच त्यांना मदत करणाऱ्यांसह 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं हैदराबाद इथून ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर अहिल्यानगर शहर काल बंद ठेवण्यात आलं होतं. शहरात राज्य राखीव दलाच्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. श्री गाडगेबाबा महाराज ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आणि श्री गाडगेबाबा महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांचं काल निधन झालं. बापूसाहेब देशमुख यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सेवा समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. नागरवाडी इथे त्यांनी उभारलेलं इंद्रभुवन हे त्यांच्या दूरदृष्टी सेवाभाव आणि समर्पणाचं प्रतीक आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहानं पटकावलं आहे. अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान कियानशीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. यापूर्वी अश्मितानं 2024 आशिया सांघिक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय तसंच क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यावेळी उपस्थित होते. हवामान. कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू होतोय मनस्पर्शी आणि मनस्पर्शीमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो मनस्पर्शीमध्ये आपण

पुस्तक यात्रेमध्ये पुस्तक यात्रेअंतर्गत एका पुस्तकाविषयी नेहमी बोलत असतो, तर आजसुद्धा मी एका पुस्तकाविषयी बोलणार आहे. नंतर आज एक खास दिनविशेष आहे, तर त्या दिनविशेषाविषयी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. सोबतीला अर्थातच छान छान गाणी असणार आहेत आणि मंडळी आत्ताच पावसाच्या छान सरी बरसायला सुरुवात झालेली आहे बाहेर. चला तर मग आपणही मनस्पर्शी कार्यक्रमाची सुरुवात करूया या छानशा पावसाच्या गाण्याने.

श्रोते हो, पुस्तक यात्रेमध्ये आपण नेहमीच एका पुस्तकाविषयी बोलत असतो आणि मी वाचलेलं किंवा मला आवडलेलं, मला भावलेलं असं एखादं पुस्तक घेऊन मी तुमच्या बरोबर इथे तुम्हाला माहिती द्यायला येत असते. तर आज आपण पुस्तक यात्रेमध्ये ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहोत त्याचं नाव आहे समिधा. साधना आमटे यांचं समिधा हे पुस्तक. आपण डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा आणि रानमित्र या दोन्ही पुस्तकांविषयी याआधी पुस्तक यात्रेमध्ये बोललो आहे. आपल्या अनेक श्रोत्यांनी तिथे जाऊन आल्याचं आणि त्यांचं ते विलक्षण कार्य, याची देही याची डोळा बघितल्याचं, अनुभवल्याचं आपल्याला कळवलंसुद्धा आहे. पण या सगळ्या संघर्षामध्ये आणि त्यांच्या या महान समाजकार्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून जर कोणी उभं असेल तर त्या त्यांच्या घरातील स्त्रिया. थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांची गृहिणी आणि सखी बनून त्यांच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या राहिलेल्या साधनाताई यांचं अतिशय विलक्षण आणि अतिशय प्रेरणादायी असं चरित्र समिधा.

श्रोते हो, पुस्तक यात्रेमध्ये आपण समिधा या साधना आमटे यांच्या पुस्तकाविषयी बोलतोय. बाबा आमटे यांच्यासारख्या एका वादळी व्यक्तिमत्वाबरोबर संसार थाटणं ही अजिबातच खरं तर सोपी गोष्ट नव्हती, पण साधनाताईंनी हे आव्हान अगदी लीलया पेललं. बाबांची सेवा करता करता त्यांनी स्वतःचं समृद्ध केलेलं व्यक्तिमत्व, त्यांचं प्रेमाने भरलेलं सहजीवन, त्यांचं अत्यंत जबाबदारीने केलेलं पालकत्व, या सगळ्या सुंदर पण तितक्याच खडतर प्रवासाचं वर्णन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. यात फक्त त्यांच्या दाम्पत्य जीवनाविषयीच नाही तर साधनाताईंच्या घडत गेलेल्या एका स्वतंत्र व्यक्तिमत्वाविषयी सुद्धा वाचायला मिळतं. केवळ एका समाजसुधारकाची बायको बनून न

राहता, त्या स्वतंत्र, सोशिक पण तितक्याच खंबीर कशा बनत गेल्या, बाबांच्या बरोबरीने स्वतः समाजसुधारिका कशा झाल्या, आणि हे सगळं करता करता आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करून पुढची सुजाण आणि जागरूक पिढी घडवणारी प्रेमळ आई कशा बनल्या, या सगळ्याचं यथार्थ वर्णन म्हणजे हे पुस्तक समिधा.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
1: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in.

श्रोत्याहो, हे पुस्तक वाटतं तितकं सहज साधं आणि सोपं नाही आहे बरं का, म्हणजे अतिशय धीराने आणि जबाबदारीने वाचायचं असं हे पुस्तक आहे असं मला वाटतं. कारण या पुस्तकात पानापानागणिक असे काही प्रसंग आहेत जे अंगावर काटा उभा करणारे आणि वाचकाला अचंबित करणारे असे आहेत. आनंदवनातल्या वास्तव्याविषयी लिहिताना त्यांनी एक किस्सा लिहिला आहे की तिथे जंगली श्वापदांचा सर्रास वावर असायचा. एकदा प्रकाश 1.5 वर्षांचा असताना त्याला काळा विंचू चावला. तुडुंब सुजला तो. ती रात्र काळाची गेली. काही औषधच नव्हतं. दुसऱ्या दिवशी 2.5 वर्षाच्या विकासला मोठा विंचू चावला. पुन्हा आदल्या रात्रीची पुनरावृत्ती. म्हणून मग मोठ्या दगडांनी बांधलेल्या त्या घराच्या जोत्यात मी एकदा प्रत्येक फटीतून टॉर्चचा उजेड सोडला तर आत शेकडो विंचवांचं वास्तव्य. मग घरी एक पितळ्याची 12 गजपट्टी होती. ती फटीत कुचकून कुचकून शेकडो विंचू मी मारले. कधी डाळीच्या पिंपात तर कधी कपड्यात. बाबांना 2 सर्पदंश झाला. एकदा माकडाने नखशिखांत फोडून काढलं. एक विंचू कपड्यात अंगभर चावायचा. हे सर्व दिवस कसे काढले. अजून एक शहारे आणणारा किस्सा म्हणजे त्या लिहितात, एके दिवशी आमच्या झोपडीत सुटलेल्या कुबट वासाने मला अगदी बेचैन करून टाकलं. पुष्कळ

घेतल्यावर लक्षात आलं की हा उग्र दर्प माझ्या गादीखालूनच येत होता. त्यावेळी मी एकावर एक अशा दोन गाद्या घेऊन झोपत असे. गादी खाली काढताच पाहते तो काय, एक मोठा साप दोन गाद्यांच्या मध्ये मरून पडलेला आढळला. तो तिथे कसा व केव्हा गेला मला समजलेच नाही. त्याच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक होते की माझ्या वजनाखाली दडपून त्याने देह ठेवला होता, हा प्रश्न मात्र शेवटपर्यंत अनुत्तरितच राहिला.

श्रोत्याहो, 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी, आणि मनस्पर्शीमध्ये पुस्तक यात्रेअंतर्गत आपण आज बोलतो आहोत साधना आमटे लिखित समिधा या पुस्तकाविषयी.

अशा प्रसंगांना तोंड देणं साध्या माणसाचं कामच नाही आहे. पण या सगळ्यावर मात करून एक दैदिप्यमान आयुष्य घडवताना त्याविषयी जे लिखाण केलंय त्याला कुठेही असहाय्यतेचा, अगतिकतेचा किंवा रडगाण्याचा वास येत नाही हे विशेष. हे पुस्तक वाचल्यावर काहीसं अस्वस्थ व्हायला होतं, पण आयुष्य जगण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो एवढं मात्र नक्की. नव्या प्रेरणेसाठी, नव्या ऊर्जेसाठी एकदा तरी जरूर वाचावं असं पुस्तक साधना आमटे लिखित समिधा.

0: श्रोतेहो, आज आहे आषाढ वद्य त्रयोदशी, म्हणजेच आज आहे संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पुण्यतिथी. त्यानिमित्तानेच आपण आत्ताच त्यांची एक रचना ऐकली. संत नामदेव महाराज हे आपल्या समृद्ध अशा संत परंपरेमधले एक प्रमुख संत होते. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक आणि आद्य कीर्तनकार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन उत्तर भारतात, विशेषतः पंजाब प्रांतामध्ये त्यांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केलं. त्यांनी रचलेल्या अभंगांचा समावेश शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथ साहिबमध्ये करण्यात आला आहे. ऐकूया त्यांचीच एक रचना.
1: श्रीकृष्णाच्या गोकुळातील सवंगड्यातला सर्वात छोटा मित्र बोबडा एकदा आपल्या कुत्नावर म्हणजेच कृष्णावर रुसला आणि आपल्या बोबड्या वाणीत म्हणू लागला,

0: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: मंडळी, संत नामदेवांविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. ती अशी की एकदा लहान वयात असताना संत नामदेवांच्या आईनी दुधानी भरलेली वाटी देऊन विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नैवेद्य दाखवायला सांगितलं. लहानग्या नामदेवांनी नैवेद्य तर दाखवला, पण त्यांचा आग्रह होता की देवाने तो नैवेद्य घ्यायला हवा. त्यांनी हट्टच धरला की जोपर्यंत माझा देव मी ठेवलेलं दूध पीत नाही तोपर्यंत मी इथून हलणारच नाही. शेवटी काय, आपल्या या छोट्या भक्ताची निस्सीम भक्ती बघून पांडुरंगाने स्वतः मूर्तीच्या बाहेर येऊन सगुण रूप धारण करून ते दूध प्राशन केलं. अशा निस्सीम भक्तीमुळेच वारकरी संप्रदायात आणि महाराष्ट्राच्या संत परंपरेत संत नामदेव अढळ पद भूषवित आहेत. समाज प्रबोधन करत करत नवा भक्तिमार्ग खुला करून देण्यासाठी त्यांनी अनेक भक्तिरचना केल्या. ऐकूया त्यापैकीच एक त्यांची रचना.

श्रोत्या 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी. श्रोते हो, आज आहे 10 ऑगस्ट आणि आज आहे पंडित विष्णू नारायण भातखंडे यांची जयंती. पंडित विष्णू नारायण भातखंडे हे हिंदुस्थानी संगीतातलं अतिशय महत्वाचं असं नाव आहे. ते हिंदुस्थानी संगीताचे संशोधक, संगीतकार आणि गायक होते. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची थाट पद्धत विकसित केली. त्यांचा जन्म 10 ऑगस्ट 1860 मुंबईतल्या वाळकेश्वर भागात झाला. त्यांचं लहानपणापासूनच संगीतकलेवर विशेष प्रेम होतं. वयाच्या 10व्या 11व्या वर्षी ते उत्तम बासरी वाजवायचे. याशिवाय गोपालगिरी यांच्याकडून त्यांनी सतारीचे धडेही आत्मसात केले होते. 1885 ते कायद्याचे पदवीधर झाले आणि 1887 वकिलीची सुरुवात सुद्धा केली. पण संगीतावरच्या प्रेमापोटी त्यांनी वकिली सोडून पूर्णपणे संगीताच्या अभ्यासाला वाहून घेतलं. प्राचीन भारतीय संगीत विषयक ग्रंथांचा अभ्यास करून थाट पद्धत नावाची नवी वर्गीकरण पद्धत हिंदुस्थानी संगीतामध्ये आणली. संगीत विषयक अनेक पुस्तकं लिहून त्यांनी हिंदुस्थानी संगीत क्षेत्राला मोठं योगदान दिलं. आज त्यांची जयंती, त्यानिमित्ताने आकाशवाणीच्या परिवारातर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे त्यांना विनम्र अभिवादन.

श्रोतेहो, मनस्पर्शीमध्ये आपण पुस्तक यात्रेमध्ये समिधा या पुस्तकाविषयी बोललो, त्यानंतर संत नामदेवांविषयी, त्यांच्या साहित्याविषयी आपण बोललो, आणि त्यानंतर पंडित विष्णू नारायण भातखंडे यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्याविषयी थोडंसं बोललो, गाणी ऐकली, आणि याबरोबरच आता मनस्पर्शीमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. आपली भेट पुन्हा ठीक 11 वाजता युवा तरंगमध्ये होणार आहे, तर तोपर्यंत ऐकत रहा FM गोल्ड.

श्रोतेहो नमस्कार। 100.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू होतोय युवा तरंग आणि युवा तरंगमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोतेहो युवा तरंगमध्ये आपण नेहमीच नवनवीन विषयांवर बोलत असतो, नवनवीन पाहुण्यांशी आपण गप्पा मारत असतो। तसंच आजही संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवू पाहणारा एक युवा मित्र आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे, तर त्याच्याशी आपण गप्पा मारणारच आहोत। पण त्याआधी युवा तरंगाची सुरुवात करूया या छानशा गाण्याने।

श्रोतेव, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग, आणि जसं मी मगाशी म्हणाले तसं आपल्याकडे गप्पा मारायला आलेला आहे आपला एक युवा मित्र ज्याचं नाव आहे निनाद जोशी. आणि निनाद जोशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संवादिनी वादक आहे, त्याचबरोबर तो शिक्षक आहे, संवादिनी शिकव

0: करण्याचं काम करतो आणि त्याचे अनेक कार्यक्रम होतात, स्वतंत्र वादनाचे कार्यक्रम होतात, साथसंगतीचे कार्यक्रम होतात. तर आपण आज त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम निनाद, स्टुडिओमध्ये तुझं खूप खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू. थँक्यू.
0: आणि मला असं वाटतंय की मी ओळख करून देण्यापेक्षा तूच तुझी थोडीशी ओळख करून देऊ शकशील का आपल्या श्रोत्यांना?
1: नक्कीच नक्कीच. मी निनाद जोशी. माझं प्राथमिक संवादिनीचं शिक्षण श्रीमती ज्योती सोलेगावकर नंदा गोखले मॅडम असं झालं आणि त्यानंतर श्री सिद्धेश बिचोलकर यांच्याकडे मी तालीम घेतली.
0: बर. आता मला सांग, संवादिनी वादनाची सुरुवात कुठून झाली? म्हणजे कुठल्या वयात असताना तुला संवादिनी वाजवाविषयी वाटली किंवा कुठून प्रेरणा मिळाली?
1: अर्थात घरी संगीताचं वातावरण होतं थोडंसं.
0: बर.
1: वडील कीर्तनकार आहेत, म्हणजे शिकलेत कीर्तन.
0: अच्छा.
1: आणि त्यामुळे घरी तबला हार्मोनियम ही वाद्य उपलब्ध होती.
0: बर.
1: आणि मी लहान असताना माझ्या आईने हे ओळखलं की हा मुलगा पेटी वाजवतोय आणि थोडीशी गाणी वगैरे ऐकून वाजवण्याचा प्रयत्न करतोय. तर आई माझी पहिली गुरु हे म्हणायला हरकत नाही, कारण तिने कला ही ओळखली.
0: बरोबर.
1: आणि त्यानंतर मला पेटीच्या क्लासला घातलं, तिथून हा प्रवास सुरू झाला.
0: बरोबर बरोबर. आणि मग त्यानंतर शास्त्रोक्त शिक्षणाचे पहिले गुरु कोण ठरले तुझे?
1: श्री सिद्धेश बिचोलकर. कारण मी पेणला असताना जेवढे गुरु तिकडे उपलब्ध होते त्यांच्याकडनं मी मार्गदर्शन घेतलं, पण शास्त्रोक्त संवादिनी वादनाचं शिक्षण हे माझं 18व्या वर्षी श्री सिद्धेश बिचोलकर यांच्याकडे सुरू झालं, शारदा संगीत विद्यालय बँड्रा येथे.
0: अरे वा. बरं बरं. आता श्रोत्यांसाठी म्हणून मी तुला हा एक प्रश्न विचारते, कारण सामान्य माणसांना याविषयी जास्त काही माहिती नसतं. तर गाण्याविषयी माहिती आहे की गाण्यामध्ये घराणी असतात, वेगवेगळी घराणी. तर या संवादिनी वादनामध्ये काही अशी घराणी असतात का?
1: गायनासारखी घराणी संवादिनीमध्ये तितक्या स्पष्ट स्वरूपात नाही आहेत, पण आता म्हणजे माझे गुरु सिद्धेश बिचोलकर, त्यांचे गुरु पद्मश्री पंडित तुळशीदास बोरकर आणि त्यांचे गुरु पी मधुकर म्हणजे मधुकर पेडणेकर, अशी आता मी माझी चौथी पिढी आहे या ह्याच्यात शिकणारी. तर आता मी म्हणू शकतो की आमचं घराणं आहे.
0: बरोबर बरोबर. नक्कीच. मला असं वाटतंय की या तुझ्या क्षेत्राविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचं आहे, आपण अधिक गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी ऐकूया एक छानसं गाणं.

0: श्रोत्या आपण गप्पा मारतोय निनाद जोशी याच्याशी. तर निनाद, आता मला सांग की गाण्यामध्ये जसं विशारद असतं, म्हणजे गाण्यातलं जे शास्त्रीय संगीतातलं किंवा सुगम संगीतातलं जे शिक्षण आहे ते विशारद पर्यंत असं आपण म्हणतो, तर तसं संवादिनीमध्ये काय असतं?
1: संवादिनीमध्येही शास्त्रोक्त शिक्षण घेता येतं. गांधर्वाचा अभ्यासक्रम आहेच आहे, पण माझे गुरुजी श्री सुधीर नायक म्हणजे आता ज्यांच्याकडे मी शिकतोय, तर ते अध्यापनाचं काम स्पेशली हार्मोनियम म्हणजे संवादिनीच्या माध्यमातनं मुंबई युनिव्हर्सिटी आणि सोमय्या कॉलेज इकडे करत आहेत.
0: अरे वा, म्हणजे काय उपलब्ध आहे महाविद्यालयामध्ये? हा विषय
1: आहे, येस, आणि तुम्ही त्या संदर्भात डिग्री घेऊ शकता.
0: अरे वा, अरे वा, छान आहे. काय आहे ही डिग्री? म्हणजे
1: याच्यात पूर्ण संवादिनीचं प्रशिक्षण दिलं जातं आणि परफॉर्मिंग आर्ट्स आहे, सादरीकरणाचा विषय, तर तो सादर झाला पाहिजे ह्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे.
0: अरे वा, अरे वा, खूप छान. आणि आता मला सांग की जेव्हा वादनाचे कार्यक्रम होतात तुमचे, तर तेव्हा स्वतंत्र वादन हा काय विषय असतो, म्हणजे काय काय प्रकारचा कार्यक्रम असतो हा?
1: हार्मोनियममध्ये संवादिनीमध्ये एकल वादन जेव्हा करतात तेव्हा स्वतंत्र वादनात तुम्ही स्वतःचा विचार किंवा स्वतःची मांडणी श्रोत्यांसमोर ठेवता,
0: बरोबर,
1: आणि त्या हिशोबाने हा सगळा कार्यक्रम असतो.
0: अच्छा, पण म्हणजे याच्यामध्ये रागदारी असते की
1: रागदारी? रागदारी, प्रामुख्याने शास्त्रीय संगीत असलं की रागदारी.
0: अच्छा अच्छा, बरोबर. आणि आता स्वतंत्र एकल वादन जे आहे ते आणि तुम्हाला साथ संगत पण करावी लागते, बरोबर, तर या दोन मध्ये काय फरक असतो?
1: जसं सांगितलं असं की संवादिनी वादनामध्ये तुम्ही स्वतःचा विचार तुमच्या हिशोबाने मांडू शकता, पण जेव्हा आपण गायकाला साथ करतो तेव्हा खूप काही गोष्टींचं भान बाळगणं खूप महत्वाचं आहे. जसं की गायक किंवा गायिका असेल तर त्यांचं गायन काय प्रकारचं आहे, किंवा तिथे तुम्हाला तुमचं कौशल्य नाही दाखवायचं आहे तर गायकाला समर्पक अशी साथ करायची आहे.
0: बरोबर, बरोबर. पण मग आता हे जे साथीचे जे कार्यक्रम असतात तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय असतं, शास्त्रीय असतं की सुगम सुद्धा असतं?
1: मी प्रामुख्याने शास्त्रीय संगत करतो जास्त करून.
0: बरोबर, हो, बर. आणि आता आपण मगाशी बोलता बोलता तू म्हणालास की तुझी एक फॉरेन ट्रिप झाली, आत्ताच एक दौरा झाला, तर त्याच्याविषयी आम्हाला सांग.
1: एक वोकलिस्ट आहेत मिनल माटेगावकर, आशा खडीलकरजींच्या शिष्य आहेत, तर त्यांनी मला ही संधी दिली. त्यांचे अमेरिकेला जवळपास 6-7 कार्यक्रम होते पूर्ण शास्त्रीय संगीताचे, तर ती आता टूर जून महिन्यामध्ये झाली आमची.
0: अरे वा, अरे वा, मस्त. मग आता त्या संदर्भातच एक प्रश्न तुला विचारते की भारतामध्ये शास्त्रीय संगीताचं जे काही प्रेम आहे किंवा जे काही स्थान आहे शास्त्रीय संगीताला ते आपण समजू शकतो कारण ती आपली कला आहे, बरोबर,
1: बरोबर.
0: पण हे जेव्हा तुम्ही परदेशात जाऊन सादर करता तेव्हा कसा प्रतिसाद मिळतो?
1: खूप छान प्रतिसाद मिळाला मला जून महिन्यामध्ये जेव्हा कार्यक्रम होते तेव्हा. ऑफकोर्स भारतीय वातावरण होतच, म्हणजे ज्यांनी कार्यक्रम अरेंज केलेले, पण त्याच्यासोबत तिथले लोकही काही उत्साही होते जे ऐकायला आलेले आणि त्यांच्याशी बोलून आणि करून एक खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता.
0: बरोबर, बरोबर, बरोबर. आता आपण या संदर्भात आणखी गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी एक गाणं ऐकूया.
1: जरूर.

0: निनाद, आज आहे 10 ऑगस्ट आणि आज आहे पंडित विष्णू नारायण भातखंडे यांची जयंती. या आधीच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याविषयी गप्पा मारतच होतो. तर संगीत क्षेत्रामधलं अतिशय मोठं नाव आहे आणि तू स्वतः संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत आहेस, तर तू काय सांगशील त्यांच्याविषयी?
1: नक्कीच, म्हणजे आज आम्ही जे गाणं बजावणं शिकतोय तर ते ह्याच लोकांमुळे, भातखंडे आणि पलुस्करजींमुळे.
0: बरोबर.
1: एक सांगायचं वाटतं की पारसी गायन उत्तेजक मंडळ, एक म्हणजे आपण म्हणू शकतो की पहिली संगीत संस्था मुंबई मधली, तर त्या संस्थेमध्ये भातखंडेजी कामाला होते आणि तिथे जवळपास 400 बंदिशी त्यांनी रचल्या. चतुर पंडित ह्या नावाने त्यांच्या बंदिशी आहेत आणि खूप अप्रतिम काम केलेलं आहे त्यांनी आणि त्यांच्यामुळेच आम्ही हे आज सगळं वाजवतोय आणि गाणं वाजवणं चालू आहे.
0: अगदी अगदी खरंय. आणि म्हणूनच आपण आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आपल्या सगळ्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीच्या परिवारातर्फे आदरांजली सुद्धा वाहिलेली, अभिवादन केलेलं आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मला तुला असं विचारायचंय की जसं तू मगाशी म्हणालास की प्रामुख्याने तू शास्त्रीय गायनाला साथ संगत करतोस, पण असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे सगळ्यांनाच की शास्त्रीय गायन आणि सुगम संगीत या दोन प्रकारच्या गायकांना जर का साथ करायची वेळ आली तर त्याच्यामध्ये काय फरक असतो?
1: शास्त्रीय संगीतामध्ये राग, स्वर, लय किंवा रागाची चौकट आहे ती सांभाळून साथ करावी लागते. तर सुगम संगीतामध्ये शब्द, चाल, भावना आणि गाण्याची रचना ही अधिक महत्वाची असते, त्यामुळे दोन्ही ठिकाणी साथ करण्याची जी संवेदनशीलता आहे ती वेगळी असते.
0: बरोबर. आता त्याच्याच पुढे मला तुला असं विचारायचंय की आपण शास्त्रीय गायन आणि सुगम संगीत याविषयी बोललो, पण कीर्तन असा एक प्रकार आहे जिथे साथ संगत लागते. तर आता सगळ्यात आधी हे सांग की तू कीर्तनाला साथ संगत करायला जातोस का?
1: हो, माझी इनफॅक्ट माझी सुरुवातच कीर्तनापासून झाली, कारण बाबा कीर्तन शिकायचे आणि त्यावेळी जे पेणमध्ये कीर्तन व्हायची आमच्या रामेश्वर मंदिरात असतील किंवा इतर कुठेही जवळपास, तर तेव्हा जे कीर्तनकार यायचे त्यांची सोय आमच्या घरी असायची, त्यामुळे त्यांचा एक सहवास लाभलाय. त्यामुळे लहानपणी खूप कीर्तन वाजवलेत. चारुदत्त आफळे भवन आम्ही खूप वर्ष साथ केले. तर कीर्तनात संवादिनी वादकाची भूमिका ही खूप वेगळी असते आणि आव्हानात्मक असते, कारण बुवा कीर्तनकार बुवा कधी साकी, दिंडी, आर्या काही चालू करतील तर तिथे त्या वेळेला निभावून नेणं हे खूप अलर्टनेसचं काम आहे.
0: बरोबर. मी ह्याच्या पुढचा प्रश्न तुला तोच विचारणार होते की कीर्तनाला साथ करण्यासाठी तुला काय तयारी करावी लागते?
1: ज्या ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक ज्या चाली आहेत, साकी, दिंडी, आर्या, कामदा, यांची तुम्हाला तयारी करायला लागते. ह्या तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, नाहीतर ह्या तुम्ही वाजवू शकत नाहीत पटकन. तर त्याचा सराव झाला पाहिजे आणि अधिक अधिक कीर्तन ऐकली गेली पाहिजे.
0: बरोबर बरोबर. आता अर्थातच मी अजून तुझ्या रियाजाकडे येणार आहे. रियाजा विषयी आपण गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी मला वाटतं एक छोटंसं गाणं ऐकूया.

0: श्रोत्यांनो, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आपण गप्पा मारतोय आपल्या एका युवा मित्राशी, निनाद जोशी, जो संवादिनी वादक आहे. तर निनाद, आपण मगाशी तू संवादिनीच्या रियाजाविषयी बोलत होतो, तर आता आम्हाला माहिती आहे जेवढं त्यानुसार गाण्याचा रियाज पहाटे उठून अगदी खूप छान जोरदार होतो, तर संवादिनीचा रियाज आधी संवादिनीला रियाज लागतो का?
1: आणि जर
0: हा आणि लागतो तर तो काय पद्धतीचा असतो?
1: नक्कीच, रियाज, संगीत म्हणलं की रियाज आहेच, त्यामुळे कुठलंही वाद्य असू देत किंवा कुठलंही संगीत असू देत रियाज आहेच. सो माझा रियाज प्रामुख्याने रियाज हा अलंकारांचा असतो, नंतर त्यानंतर मी रागांचा अभ्यास करतो, मग बंदिशी, पाठांतर आणि लयकारीच्या गोष्टी आहे, आणि मग स्वतंत्र वादनात जे काही मला मांडायचं आहे त्या विषयीचा मी रियाज करतो.
0: अच्छा, आणि काय की साधारण किती वेळ लागतो या रियाजाला?
1: साधारण 2-2.5 तास झाला पाहिजे. प्रत्येक वेळी होतो असं
0: नाही,
1: पण करण्याचा प्रयत्न असतो रोज.
0: आणि एक अगदी काय म्हणता येईल त्याला, बाळबोध असा प्रश्न विचारू का?
1: अगदी अगदी, नक्कीच.
0: आता जर का संवादिनी वादनाची कोणाला इच्छा असेल तर त्याला मूलतः काही स्किल असावं लागतं का? म्हणजे काय मला म्हणायचं आहे की समजा आता गाणं शिकायचं असेल तर त्याला मुळात थोडासा सूर गळ्यात असणं किंवा थोडस भान असणं तालाचं लयीचं हे काही अंशी गरजेचं आपण म्हणू शकतो, तर संवादिनी वादनामध्ये असं काही गरजेचं असतं का?
1: असं त्याचं उत्तर देता येणार नाही, पण एवढं नक्की सांगेन की संवादिनी हे सगळ्यात सोपं वाद्य आहे शिकायला, कारण ह्याच्यात कुठलाही नाद निर्मितीचा विषय नाहीये. तबल्याला तुम्हाला जवळ त्या तबल्यावर बोट उमटत नाहीत आणि त्या बोटातनं नाद येत नाही तर तुमचं शिक्षण चालू होत
0: नाही.
1: व्हायलिनवर जर बो एका विशिष्ट प्रकारे तुम्ही घासत नाही त्यातनं नाद निर्मिती होत नाही तर तुम्ही शिक्षणच चालू होत नाही. तसं संवादिनीचं नाहीये, हे खूप सोपं वाद्य आहे सुरुवातीच्या काळात.
0: बरोबर बरोबर, अर्थात त्यानंतर रियाज वरती अवलंबून आहे सगळं. आता मला एक सांग की गायकाचा आवाजाचा पोत किंवा गायकीची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते, प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो, गायकीची पद्धत वेगळी असते, तर तुम्हाला साथ करताना हे कुठे लक्षात ठेवावं लागतं का किंवा याचा काही अभ्यास करावा लागतो?
1: अगदी अगदी, संवेदनशील राहावं लागतं, कारण प्रत्येक गायकाचा आवाज, त्याचा श्वास, स्वर लावण्याची पद्धत किंवा गायकी अंग हे वेगवेगळं असतं प्रत्येक गायकाचं. त्यामुळे संवादिनीचा आवाज किती ठेवायचा, कुठे अजून त्याला व्हॉल्युम डायनॅमिक्स द्यायचे किंवा कुठे मागे राहायचं, कुठे शांत राहायचं, किंवा त्या गायकाला समजा ठसका लागला किंवा घशाला काहीतरी खरड झाली तर तिथे सांभाळून नेता आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्हाला बघाव्या लागतात.
0: बरोबर बरोबर, अर्थात आता हा सुद्धा तुमच्या रियाजाचा किंवा प्रॅक्टिसचा भाग आहे आपण म्हणू शकतो, की तुम्ही जितके साथ कराल तितके तितके तुम्हाला अनुभव येत जाईल.
1: बरोबर,
0: आता अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की तबल्यामध्ये जसा तबला मला वाटते पट्टीनुसार वेगवेगळा असतो, बरोबर, तर तसा हार्मोनियमचा संवादिनीचा पण असं काही असतं का?
1: हो, म्हणजे विशिष्ट पट्ट्यांमध्ये अलंकार घासावे लागतात, बाराही पट्ट्यांमध्ये आम्हाला रियाज करायला लागतो, कारण प्रत्येक गायकाची पट्टी वेगळी असते, त्यानुसार सगळं बदलतं.
0: बरोबर, नाही पण माझा प्रश्न असा आहे की पट्टी बदलणं हे म्हणजे आता समजा एक संवादिनी आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पट्ट्या बदलू शकता, पण वेगळ्या पट्टीची वेगळी संवादिनी असा काही प्रकार असतो?
1: हो, म्हणजे आम्ही गंधार ट्युनिंगची हार्मोनियम वापरतो प्रत्येक गायकानुसार. त्याच्यात तानपुऱ्यावर गंधार, मध्यम, पंचम, दैवत हे स्वर तानपुऱ्याच्या हिशोबाने केलेले असतात ट्यून, त्या हिशोबाने त्या हार्मोनियम्स वेगवेगळ्या ठेवायला लागतात.
0: ओके ओके, बरोबर, ठीक आहे. निनाद, मला वाटतं आपल्याला अशाच गप्पा अजूनही पुढे भरपूर मारायच्या आहेत, पण आता एक छोटासा व्यावसायिक विराम घ्यायची वेळ झालेली आहे, त्यानंतर आपण एक गाणं ऐकणार आहोत आणि मग नंतर आपल्या गप्पा अशाच चालू ठेवणार.
1: जरूर जरूर.
2: माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल? विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in.

0: निनाद आपण गप्पा मारत होतो तर मगाशी आपला एक विषय झाला होता की वादनामध्ये जेव्हा साथ संगत तुम्ही करायला जाता तर तेव्हा प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये वादन करत असताना किंवा साथ करत असताना जर का काही चूक झाली तर ती कशी सांभाळून घेता येते?
1: चूक होणं हा कार्यक्रमाचा भाग आहे आणि चूक व्हायलाच पाहिजे, कारण त्याच्यातनं शिक्षण चालू राहतं. त्यामुळे ती चूक लक्षात न येऊन देता तिथे ते सांभाळून नेणं ही कला आहे, तर त्याचं भान ठेवायला लागतं.
0: बरोबर आहे. आणि आता या चुकीविषयी आपण बोलत होतो तर तुला तुझ्या आठवणीत असा काही कुठला चालू मैफिलीमधला घडलेला प्रसंग आठवतोय का की जे खूप पटकन निभावून नेलं?
1: हां, म्हणजे एकदा मैफिलीमध्ये एक गायिका तान गात होती आणि एकदम तिला ठसका लागला, तर ती तान मी पूर्ण करून पुढे संपवली आणि तो निभावून नेला. ते
0: छान छान, म्हणजे हे सुचणं अत्यंत महत्वाचं आहे अशा वेळेला, नाही का? बरोबर आहे. आणि असं कधी झालंय का की गायकाने, अर्थात तुमचा जेव्हा तुम्ही साथसंगत करत असाल तर तेव्हा गायकाचं आणि वादकांचं असं तुमचं काहीतरी एक प्रॅक्टिस सेशन होत असेल, काहीतरी तयारी होत असेल, बरोबर?
1: अगदी असं म्हणता येणार नाही, कारण शास्त्रीय संगीत हे तेव्हा त्या क्षणी घडतं, इम्प्रोव्हायझेशन आहे याच्यात आणि याच्यात असं फिक्स काही नाहीये. जसं गाणं फिक्स असतं तसं ह्याच्यात काही नाहीये, त्यामुळे जे काही घडतं ते स्टेजवरच घडतं.
0: बरं, पण समजा असं काही ठरलं असेल की काही एक ठराविक समजा एक साचा ठरलेला असेल आणि त्याच्या बाहेर जाऊन पटकन त्या गायकाने काही केलं किंवा अचानक काहीतरी वेगळंच गायलं, असं कधी झालंय का?
1: हो, म्हणजे अशा गोष्टी मैफिलीत घडत असतात, कारण कधी कधी गायकाने अपेक्षेपेक्षा वेगळी तान घेतली जाते किंवा अनपेक्षित रागाचं एक वळण घेतलं जातं, तर वादकाला त्या क्षणी प्रतिसाद द्यावाच लागतो. त्यामुळे अशा प्रसंगातूनच खरं साथसंगतीचं शिक्षण होतं असं म्हणायला हरकत नाही.
0: हरकत नाही, बरोबर आहे, अगदी अगदी खरं. आणि आता आपण साथीविषयी बोलतोय तर तू खूप मोठ्या मोठ्या कलाकारांना साथ केलेली आहेस, तर एकदा त्या सगळ्यांची नावं सांगशील का आपल्या?
1: नक्कीच नक्कीच. मी भाग्यवान समजतो स्वतःला की मी पंडित योगेश समशी, नंतर उस्ताद तौफिक कुरेशी, विदुषी श्रुती सडोलीकर काटकर यांच्या सोबत संगत करण्याचं भाग्य मला लाभलंय.
0: अरे वा अरे वा, खूप छान. अर्थात आता ही माणसं खूप मोठी मोठी आहेत आणि आपल्या क्षेत्रामधली अतिशय तज्ज्ञ मंडळी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडून शिकायला मिळणं हे तर अगदी स्वाभाविक आहे, पण तरी त्यातल्या त्यात तू काय सांगशील की त्याच्यामधून तुला काय शिकायला मिळालं त्यांना साथ करताना?
1: बरोबर, दिग्गज कलाकारांना साथ करणं ही खरंच म्हणजे खूप मोठी शिकण्याची प्रक्रिया आहे, कारण त्यांच्या गायकीतनं रागाची मांडणी किंवा त्यांच्या एकंदरच परफॉर्मन्स मधला जो एक शांतपणा आहे, ठेवराव आहे, हे सगळं खूप शिकण्यासारखं आहे.
0: बरोबर बरोबर.

आणि अर्थातच त्याचा तू तुला वादनामध्ये आणि तुझ्या एकूण सांगितिक शिक्षणामध्ये नक्कीच त्याचा फायदा होत असेल. आपण आणखी अशाच गप्पा चालू ठेवणार आहोत, पण त्याआधी ऐकूया एक छानसं गाणं.

0: 101 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि युवा तरंगमध्ये आपण गप्पा मारतोय युवा संवादिनी वादक निनाद जोशी याच्याशी. तर निनाद, मला आता पुढचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की आतापर्यंत तुझ्या एवढ्या मैफिली झाल्या असतील, तर त्यापैकी अविस्मरणीय ठरलेली अशी कुठली मैफिल होती आणि तिचं कारण काय होतं ती अविस्मरणीय ठरण्याचं?
1: अनेक मैफिली तशा तर खास आहेत, त्यामुळे एक निवडणं कठीण आहे. पण ज्या मैफिलींनंतर श्रोत्यांकडून किंवा कलाकारांकडनं दाद मिळते की तुझ्या साथीमुळे अजून मजा आली किंवा अजून रंग भरला गेला अशी प्रतिक्रिया मिळते, तेव्हा ते अविस्मरणीय ठरते.
0: बरोबर बरोबर. आणि आता एक मला आता अचानक आता बोलता बोलता आठवलं म्हणून विचारते, एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ बघितला होता ज्याच्यामध्ये ते संवादिनी वादक असं सांगत होते, म्हणजे छोटी एक त्यातली गोष्ट अशी होती की ते गाणं जे होतं त्या गाण्यामध्ये ऱ्हस्व दीर्घाचा शब्दाचा फरक होता आणि तो त्यांनी वाजवून दाखवला होता पेटीवरती. तर खरोखर इतकं डिटेलिंग असतं का?
1: आणि अगदीच या बाबतीत माझे दादागुरु पद्मश्री तुळशीदास बोरकरजी हे यांचा कोणी हात धरू शकत नाही असं म्हणू शकतो की शब्द प्रधान गायकी आणि शब्दांनी शब्द वाजवण्याचं त्यांच्याकडे कौशल्य होतं.
0: बरोबर बरोबर. आणि आता आपण एक अतिशय महत्वाच्या विषयावरती बोलूया, कारण ज्या संदर्भामध्ये तुझं नाव आम्ही ऐकलं होतं तर ती विशेष गोष्ट अशी की एक गाजलेला हिंदी चित्रपट आहे रॉकी और रानी की प्रेम कहाणी आणि त्याच्यामध्ये एक गाणं हिंदी होतं जे अतिशय गाजलं, ते झुमका गिरारेचं रिमेक होतं. तर त्या गाण्यामध्ये तुला वादन करायची संधी मिळाली, बरोबर? तर तो कसा अनुभव होता, काय आठवणी आहेत त्याच्या आणि मुळात ते काम तुला कसं मिळालं?
1: माझा एक उत्तम मित्र आहे ओमकार अग्निहोत्री जो उत्तम संवादिनी वादक आहे आणि तो खास करून बॉलिवूड आणि या अंदाजाचं हार्मोनियम खूप अप्रतिम वाजवतो. तर त्याचा मला एक दिवस फोन आला की एक गाणं आहे तर तू येशील का रेकॉर्डिंग करायला, आणि मी गेलो. मला काहीच माहिती नव्हतं की हे असं आहे आणि हे गाणं आहे. तर ते रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे गाणं या पिक्चर साठी या मूवीसाठी होत आहे आणि खूप अप्रतिम अनुभव होता, कारण शास्त्रीय वादन सोडून हे वेगळं एकदम वाजवणं हे खूप आव्हानात्मक होतं, पण त्याचा एक आनंदही आहे.
0: बरोबर. आणि मग यानंतर आता अर्थात हिंदी चित्रपटामध्ये असं काही आपलं योगदान दिलं की थोडंफार प्रसिद्धी किंवा हे थोडं आपल्या वाट्याला येऊ शकतं, तर असं काही झालं का तुझ्या बाबतीत?
1: हो भरपूर, म्हणजे कारण त्या गाण्यामधला तोच पॅच खूपच व्हायरल झाला रीलवर आणि ते सगळीकडे वाजतंय आताही, त्यामुळे त्याचा एक आनंद आहेच नक्कीच.
0: अरे वा, छान छान. आणि आपण अजूनही तुझ्या या कारकिर्दीविषयी बोलणारच आहोत, पुढे अनेक प्रश्न मला आहेत ते मी तुला विचारणारच आहे, पण त्याआधी ऐकूया हे एक छानसं गाणं.

0: निनाद, आपण मगाशी बोलताना आपली आपला बोलणं झाला तेव्हा तू असं सांगितलं होतंस की तू शिकवतोस सुधा समाधीनी, तर काय स्वरूप आहे त्याचं आणि किती विद्यार्थी आहेत आता सध्या तुझ्याकडे?
1: माझ्याकडे आता एक 15-1 विद्यार्थी आहे.
0: अरे वा वा,
1: जे माझ्या समोर बसून शिक्षण घेत आहेत आणि काही ऑनलाईन माध्यमातूनही शिकतायत जे बाहेर आहेत, भारताबाहेर आहेत, त्यांना शक्य नाही, तर ऑनलाईन माध्यमातूनही मी शिकवतो. आणि आत्ता नुकताच रोह्याला एक वर्धा संगीत अकॅडमी, नृत्य आणि संगीत अकॅडमी सुरू झाली, तर तिथेही माझं 2 दिवस अध्यापनाचं काम सुरू आहे.
0: अरे वा वा वा, छान. आणि मग या माध्यमातून म्हणजे तू शास्त्रोक्तच शिक्षण देतोस?
1: हो, शास्त्रीय संवादिनी वादन.
0: बरं बरं. आता मगाशी तो प्रश्न विचारला तर त्यालाच धरून फक्त एक पुढचा प्रश्न विचारते की किती परीक्षा असतात याच्या, म्हणजे किती वर्षांचं शिक्षण असतं?
1: गांधर्व महाविद्यालयाचं 7 वर्षाचं जे आहे तेच, फक्त तो जो अभ्यासक्रम आहे तो गायन आणि प्रामुख्याने गायन ओरिएंटेड आहे, पण संवादिनीचंही आमचं एक आता स्वतःच करिक्युलम आहे जे आम्ही काम सुरू आहे त्याच्यावर.
0: हो वा वा, बरं बरं. आणि मला आता सांग की या क्षेत्रामध्ये जर का कोणाला यायचं असेल तर फक्त या क्षेत्रावर अवलंबून राहता येईल असं असे काही अशा संधी काही आहेत का?
1: हो हो, खूप संधी आहेत. म्हणजे फक्त आपण कला म्हणून बघू नये असं करता, अनेक फील्ड्स आहेत की रेकॉर्डिंग आहे, हार्मोनियम आहे, बॅकग्राऊंड म्युझिक आहे, स्कोर्स आहे, नंतर सेटअप आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओज आहे, बाकी सगळं आहे, खूप विविध याच्यात माध्यम आहेत.
0: बरोबर, म्हणजे संधी आहे,
1: भरपूर संधी आहे,
0: कारकीर्द त्यामध्ये घडवू शकतो.
1: अगदी अगदी, नक्कीच.
0: बरं, आता एक खास प्रश्न असा की तुझं आकाशवाणीशी सुद्धा काहीतरी एक नातं आहे, त्याविषयी
1: आकाशवाणीच्या स्पर्धा होतात ग्रेड साठी, तर त्या स्पर्धांमध्ये मी भाग घेतलेला आहे.
0: बरं.
1: आणि नंतर ऑडिशन्स होतात, तर त्या ऑडिशन्सही मी दिल्या आहेत आणि त्याच्यातनं मला बी हाय ग्रेड ऑल इंडिया रेडिओची मला मिळाली.
0: अरे वा वा वा, किती छान, मस्त मस्त. आता खूप एक महत्वाचा प्रश्न मला तुला विचारायचाच आहे, पण आपण त्याआधी एक छोटंसं गाणं ऐकूया आणि नंतर आपण पुढे गप्पा मारूया.

0: श्रोते हो, आपण युवा तरंग मध्ये गप्पा मारतो आहोत आपला युवा मित्र संवादिनी वादक निनाद जोशी याच्याशी. आणि आता मला वाटतं निनाद आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलो आहोत, तर मला तुला एक अतिशय महत्वाचा असा प्रश्न विचारायचा आहे की आता भविष्याचे तुझे काय प्लॅन्स आहेत या क्षेत्रामधले.
1: अनेक दिग्गजांनी जसे की गोविंदराव टेंबे असतील, गोविंदराव पटवर्धन असतील, माझे दादागुरु पंडित तुळशीदास बोरकर असतील, त्यांचे गुरु पी मधुकरजी असतील, ह्या सगळ्यांच्या योगदानामुळे हे पाश्चात्य वाद्य आणि खास करून साथीचं वाद्य हे रंगमंचाच्या मध्यभागी ह्या लोकांच्या योगदानामुळे हे आहे. तर तेच मला पुढे न्यायचं आहे आणि त्या संदर्भातच मला माझं काम सुरू ठेवायचंय.
0: बर बर बर. आणि आता मी जसं तुला मगाशी म्हटलं की काही आपले युवा पिढीतील काही युवा मित्र असतील की ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचंय, तर त्यांना किंवा ओव्हरऑलच आजच्या युवा पिढीला तू काय सांगशील?
1: आजच्या पिढीला म्हणजे मी हे मलाही सांगतोय की संगीतामध्ये लगेच प्रसिद्ध होण्यापेक्षा आधी आपण स्वतःची पायाभरणी ही भक्कम करायला पाहिजे. आणि म्हणजे नक्कीच सोशल मीडिया हा एक महत्त्वाचं माध्यम आहेच, पण त्यापेक्षा रियाज, गुरूंचं मार्गदर्शन, गुरूंचा सहवास, ह्या गोष्टी तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहेत. आणि एखाद्या कलेला तुम्ही जर वेळ दिला तर ती कला तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे, एवढं नक्की.
0: नक्की नक्की, 100%. आणि निनाद, खरं तर खूप छान वाटलं गप्पा मारून तुझ्याशी, आणि या गप्पा अशाच अजून कितीही काळ पुढे चालू शकतील, पण आता आपल्याला घड्याळ खुणावत आहे आणि आपली आता युवा तरंगची वेळ संपत आलेली आहे. पण आज तू वेळात वेळ काढून इथे आलास आणि एवढ्या छान गप्पा मारल्यास, तुझ्या क्षेत्राविषयी आम्हाला एवढी छान माहिती दिलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.

श्रोतेहो, याबरोबरच युवा तरंगमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. यानंतर दुपारी ठीक 12 वाजता आपली भेट होणारच आहे रंजक सफरमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी FM गोल्ड.

श्रोतेहो नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय रंजक सफर. आणि रंजक सफरमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, निसर्ग आणि संगीत या दोन्ही गोष्टी कायम हातात हात घालूनच चालत असतात, नाही का? निसर्गाचं स्वतःचं असं एक संगीत असतंच. खळाळत वाहणाऱ्या नदीचं पाणी, पक्ष्यांचा किलबिलाट, साधी वाऱ्याची झुळूक, या सगळ्यामध्ये एक प्रकारचं संगीत असतं. पण खरंच जेव्हा निसर्ग आणि संगीत एकत्र येतात तेव्हा कसला विलक्षण आविष्कार घडतो, नाही का? आज आपण रंजक सफर करणार आहोत निसर्ग कविता आणि निसर्ग गाणी अशा दुहेरी आनंद देणाऱ्या आविष्काराची. चला तर आजच्या सफरीला सुरुवात करूया या छानशा गाण्याने.

श्रोते हो, निसर्ग आणि भावभावना यांचा खूप घनिष्ठ संबंध असतो, नाही का? म्हणजे बऱ्याचदा प्रेमभावना आणि निसर्ग यांचा मेळ संगीताच्या माध्यमातून घातलेला बघायला मिळतो. म्हणजे प्रियकर प्रेयसी निसर्गाच्या सानिध्यात कुठेतरी नदी किनारी किंवा छान हिरव्यागार डोंगरावर किंवा समुद्र किनाऱ्यावर प्रेमाची कबुली देताना किंवा प्रेमाच्या आणाभाका घेताना दिसतात. मागे अर्थातच त्याला साजेसं गाणं वाजत असतं. त्यावेळी नक्की त्यात दिसणारा निसर्ग आपल्याला आवडतोय की त्यात वाजणारं संगीत मनाला भावतंय हे निश्चित सांगता येत नाही. याचाच अर्थ संगीत आणि निसर्ग यांचा घातलेला हा मेळ आपल्याला सुखावून जातो, एवढं मात्र नक्की.

मी आरती अंकलीकर 100.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: श्रोते हो, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आपण सफर करतो आहोत निसर्ग कविता आणि निसर्ग गाणी यांची. तर निसर्ग आणि त्याला साजेसं काव्य या दोन्ही गोष्टी एकमेकांची शान वाढवतात असं नेहमी मला वाटतं. कारण निसर्ग आपल्याला कितीही भावला तरी त्याचं यथार्थ वर्णन आपल्यासारखे सामान्य माणसाला काही करता येत नाही का. अशा वेळी धावून येतात ते आपले कवी. मराठीत अनेक प्रसिद्ध कवींनी आपल्या अनेक निसर्ग कविता अजरामर करून ठेवल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध कवी सदानंद रेगे यांची अतिशय लोकप्रिय अशी कविता दुपार. माथ्यावरती उन्हे चढावी, पावलात सावल्या विराव्या, घाटावरती शुभ्र धुण्यांच्या पाकोळ्या अन मंद झुलाव्या, डोंगर व्हावे पेंगुळलेले पोफळ बागा सुस्त निजाव्या, अंगणातल्या हौदावरती तहानलेल्या मैना याव्या, लुकलुकणारे गोल कवडसे निंबाच्या छायेत बसावे, खारीचे बावरे जोडपे बकुळी खाली क्षणिक दिसावे, कुरणाच्या हिरवळीत ओल्या ऊनही हिरवे होऊन जावे, कुरणाच्या हिरवळीत ओल्या ऊनही हिरवे होऊन जावे, कुठे कधीचे नांगरलेले शेत पावसासाठी झुरावे, शेत पावसासाठी झुरावे.

श्रोतेहो, निसर्ग कवितांविषयी बोलत असताना एक नाव अगदी प्रामुख्याने घ्यायलाच हवं, ते म्हणजे कवी ग्रेस, अर्थात माणिक सीताराम गोडघाटे. कवी ग्रेस या नावाने त्यांनी लेखन केलं आणि त्यांची एक अतिशय प्रसिद्ध कविता आहे निळाई. असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी, निळे घाट माथे निळ्या राऊळांचे निळाईत माझी भिजे पापणी, निळाशार मंदार पाऊल वाटा, निळाशार मंदार पाऊल वाटा, धुक्याची निळी भूल लागे कुणा, तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य देऊ निळ्या अस्तकालीन नारायणा, निळे गार वारे जळाची शिराणी निळ्या चंद्र ओवीत संध्या डुले, निळे दुःख चोचीत घेऊन आली निळ्या पाखरांची निळी पाऊले, निळे सूर आणि निळी गीतशाळा निळाईत आली सखीची सखी, निळे सूर आणि निळी गीतशाळा निळाईत आली सखीची सखी, निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची भिजेना परी ही निळी पालखी, किती खोल आणि किती ओल वक्षी तुझा सूर्य आणि तुझे चांदणे, किती खोल आणि किती ओल वक्षी तुझा सूर्य आणि तुझे चांदणे, प्राणातले ऊन प्राणात गेले.

शंभरशे एक मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर. रंजक सफरमध्ये आपण सफर करतोय निसर्ग कविता आणि निसर्गाच्या गाण्यांची. तर आता आपण यापुढेही अनेक निसर्ग कवितांविषयी निसर्गाच्या गाण्यांविषयी बोलणार आहोत, ती गाणी ऐकणारही आहोत. पण आता इथे वेळ झालेली आहे आपल्या प्रश्नमंजुषेतला पहिला प्रश्न विचारण्याची. तर आता पहिला प्रश्न आपला असा आहे की ती फुलराणी ही प्रसिद्ध कविता अर्थात हिरवे हिरवे गार गालीचे हे जे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत आपल्या शाळांमध्ये, तर ही जी प्रसिद्ध कविता आहे ती कोणाची आहे हे मला तुम्ही सांगायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, असे अतिशय प्रसिद्ध असं या कवींचं नाव आहे. मी प्रश्न पुन्हा एकदा विचारते, हिरवे हिरवे गार गालीचे ही अतिशय प्रसिद्ध अशी कविता कोणाची आहे, त्या कवींचं नाव तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34, 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 02 हा एस टी डी कोड आहे.

श्रोत्यांनो, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आपण सफर करतोय निसर्ग कविता आणि निसर्ग गाणी यांची. आणि आपल्या प्रश्नमंजुषेमधला पहिला प्रश्न मी असा विचारला आहे की ती फुलराणी अर्थात हिरवे हिरवे गार गालीचे ही प्रसिद्ध कविता कोणाची आहे, त्या कवींचं नाव तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं.

श्रोत्यांनो, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि रंजक सफर मध्ये आपल्या प्रश्नमंजुषेतला पहिला प्रश्न मी असा विचारला होता की ती फुलराणी अर्थातच हिरवे हिरवे गार गालीचे ही प्रसिद्ध कविता कोणाची आहे, त्या कवींचं मला नाव तुम्ही सांगायचं होतं आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर आधी मी उत्तर सांगते. या प्रश्नाचं उत्तर आहे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही प्रसिद्ध अशी कविता आहे आणि बरोबर उत्तर ज्या श्रोत्यांनी दिलंय त्यांची नावं मी सांगते. शुभांगी कारेकर, मृदुला दामले, दीपाली विचारे, दीपा पालकर, रमेश, संजय गांधी, मंगला शेठ, समीर नाईक, शुभलक्ष्मी मस्तकार, नीलम राणे, सुधीर नितसुरे, अपर्णा चितारी, चंदा आमरे, प्रमोद राऊत, शिल्पा नाईक, माधवी जोशी या सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. त्याबद्दल त्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि आता याबरोबरच आपण प्रश्नमंजुषेतल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. दुसरा प्रश्न असा आहे की एक अतिशय मराठीतलं गाजलेलं गाणं आहे गोमू माहेरला जाते हो नाखवा, तर हे गाणं कोणी गायलं आहे, अर्थात या गाण्याचे गायक कोण आहेत ते तुम्ही मला सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा सांगते, गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गाणं कोणी गायलंय, या गाण्याचे गायक कोण आहेत ते माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. अर्थातच आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34, 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे. पटापट या प्रश्नाचं उत्तर माझ्यापर्यंत पोचवा आणि त्याआधी आपण हेच छानसं गाणं ऐकूया.

श्रोतेहो, आपण रंजक सफरमध्ये सफर करतो आहोत निसर्ग कवितांची आणि निसर्ग गाण्यांची. आणि अर्थातच आपला पहिला प्रश्न जो विचारला होता त्याचं उत्तर होतं बालकवी. तर बालकवींची अजून एक कविता आहे, निसर्ग या विषयावरचीच आहे. तर तिचं नाव आहे औदुंबर. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर झाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. बालकवींचा विषय निघाला तर ही कविता मला असं वाटलं की एकदा ऐकवायलाच हवी. आणि याबरोबरच आपण प्रश्नमंजुषेतला दुसरा प्रश्नसुद्धा विचारलेला आहे. दुसरा प्रश्न असा आहे की गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गाणं कोणी गायलंय, या गाण्याचे गायक कोण आहेत, हे तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि आपले दूरध्वनी क्रमांक 4515 41 34 45 मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 02 हा STD कोड आहे. अजून एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपल्या उत्तराकडे वळूया.

श्रोते, आपण निसर्ग कवितांविषयी बोलतोय तर गीतकार राजा बढे यांनी एका गाण्यामध्ये एक अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे की गे निळावंती कशाला झाकीसी काया तुझी पाहुदे मेघाविण सौंदर्य तुझे मोकळे. अर्थातच खूप सुप्रसिद्ध असं गाणं आहे आणि या गाण्यातल्या या ओळी आहेत, पण हे निसर्गाचं जे केलेलं वर्णन आहे ते अतिशय भुरळ पाडणारं असं वर्णन आहे आणि म्हणून आजच्या या दिवशी या गाण्याची आठवण काढावीशी वाटली. अर्थातच आपण हे गाणं ऐकणारच आहोत, पण त्याआधी आपला एक प्रश्न विचारला होता, तो मी पुन्हा एकदा सांगते. गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गाणं कोणी गायलंय, या गाण्याच्या गायकांचं नाव तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि अर्थातच आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा STD कोड आहे. उत्तर आपलं लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोचवा, कारण हे पुढचं गाणं ऐकल्याच्या नंतर आपण लगेचच आपल्या उत्तराकडे वळणार आहोत.

श्रोता कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि रंजक सफरमध्ये आपण सफर करत होतो निसर्ग कविता आणि निसर्गाच्या गाण्यांविषयी. आणि आपल्या प्रश्नमंजुषेमधला दुसरा प्रश्न मी असा विचारला होता की गोमू माहेरला जाते हो नाखवा हे प्रसिद्ध गाणं कोणी गायलंय, याचे गायक कोण आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी. अतिशय पठडीच्या बाहेर जाऊन आणि त्यांची जी गायकीची पद्धत होती त्या पद्धतीच्या बाहेर जाऊन अतिशय वेगळं असं हे गाणं त्यांनी गायलंय आणि अतिशय ते खूप गाजलेलं गाणं आहे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर ज्यांनी दिलंय त्या श्रोत्यांची नावं मी सांगते. शुभांगी कारेकर, मंगला शेठ, चंदा आमरे, संजय गांधी, दीपा पालकर, अरुण गावकर, शुभलक्ष्मी मस्तकार, सुधीर नितसुरे, अपर्णा चितारी, नीलम राणे, दीपाली विचारे, शिल्पा नाईक आणि शरदचंद्र पंचपूर या सगळ्या श्रोत्यांनी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर दिलेलं आहे. आणि आता याबरोबरच घड्याळ आपल्याला खुणावत आहे, अर्थातच ही जी निसर्गाच्या गाण्यांची आणि कवितांची सफर आहे ही अशीच कितीही काळ पुढे जाऊ शकते पण आता वेळ आपल्याला थांबवते आहे. तर आता आपल्याला इथेच थांबायची रंजक सफरमध्ये आणि आजच्या दिवसापुरती इथेच थांबायची वेळ झालेली आहे. अर्थातच आपली भेट पुन्हा होतच राहील. तोपर्यंत आपली आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणी FM गोल्ड. आणि आजच्या दिवसापुरता मला आदिती काळेला निरोप द्या. नमस्कार.

करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवांचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय हातमाग डिझायनर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. हातमाग क्षेत्रात डिझायनर्सची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय विणकर आपल्या उत्पादनाच्या डिझाईनमध्ये सुधारणा करून विक्री वाढवू शकतात असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रीय हातमाग डिझाईन स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियमहून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाविषयी राजकीय भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आता झारखंडमधल्या आंदोलनावर मौन बाळगत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सक्तवसुली संचालनालयाच्या झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः JSSC CGL परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या FIR सह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या आहेत. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम मध्य प्रदेशामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच आज हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, विदर्भ आणि ईशान्य भारतात काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं आज जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, रायलसीमा, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्येही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. युक्रेननं रशियाच्या निझ्मेकाम्स्क शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला आणि इतर 39 जण जखमी झाले. आज सकाळी युक्रेननं औद्योगिक आणि नागरी सुविधांवर हा हल्ला केला. युक्रेननं गेल्या काही महिन्यात जवळपास दररोज रशियातल्या तेल सुविधांना लक्ष्य केलं आहे. हे शहर रशियातलं महत्त्वाचं तेल शुद्धीकरण केंद्र आहे.
इंडोनेशियामधल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टर, शेकडो अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. सर्वात मोठी आग पूर्व जावा प्रांतात

भारतातील ब्रोमो टेंगर सेमेरू राष्ट्रीय उद्यानात लागली असून सुमारे 743 हेक्टर क्षेत्र जळून खाक झालं आहे असंही प्रशासनानं सांगितलं आहे. इंडोनेशियाच्या वन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एल निनोच्या परिस्थितीमुळे ऐन कोरड्या हवामानाच्या काळात जंगल आणि जमिनीला अधिक आग लागण्याचा धोका वाढला आहे. शिकागोमध्ये काल झालेल्या गोळीबाराच्या विविध 8 घटनांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 2 प्रकृती चिंताजनक आहे. तसंच परवा पहाटे एका 35 व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली, त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता. आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग भीमपलास. विलंबित ख्यालाची बंदिश एक तालात. अब तो बडी द्रुत ख्याल तीन तालात. खेलो खेलो नंदलाला त्यांना तबला साथ सौरभ हिवरेकर यांची. संवादिनी अतुल फडके. उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग भीमपलास.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उत्तरा चौसाळकर यांचं गायन आपण ऐकलं. राग भीमपलास. त्यांना तबला साथ सौरभ हिवरेकर यांची होती. संवादिनी साथ केली अतुल फडके यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरम चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
2: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
2: नौसेना स्वरवंदना
1: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता. स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई.
2: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
1: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
2: नौसेना स्वरवंदना.

0: नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रसार भारती आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनीवरील हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे मधमाशी पालन, शेतीला जोडधंदा की फायदेशीर उद्योग. आज आपल्या सोबत आहेत यशस्वी मधमाशी पालक श्री विनय पाटील सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे सर.
1: धन्यवाद सर, मला इकडे स्टुडिओमध्ये बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच माझे नाव विनय लक्ष्मण पाटील आहे आणि माझे एज्युकेशन फाईन आर्ट या फील्डमधून झाले असून आत्ता मी व माझी धर्मपत्नी निकिता पाटील दोघे मिळून आम्ही मधमाशी संवर्धनाचे काम करतोय.
0: वा वा, क्या बात आहे. सर्वप्रथम आपल्या मधमाशी पालनाच्या प्रवासाबद्दल सांगा सर.
1: हा सर, मी बोललो तसं आम्ही फाईन आर्टिस्ट आहे आणि आम्ही बरेच वर्ष मधमाशी पालन हे आमच्या आजूबाजूच्या काळापासून आम्ही बघतोय.
0: बरं,
1: पारंपरिक. पण 2020 जेव्हा कोविड आलो तेव्हा सर्व आम्ही घरी होतो आणि तेव्हा पत्नीने आग्रह केला की निकिताने की आपण मधमाशी पालन पुन्हा का नाही सुरू करूया. आणि तेव्हा आम्ही केवी केला डॉक्टर उत्तम सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसाचं ट्रेनिंग घेतलं मधमाशी पालनाचं.
0: बरं.
1: आणि तिकडून पुन्हा आमच्या मधमाशी पालनाला सुरुवात झाली.
0: वा वा वा वा. सर, या क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
1: सर, आम्ही जेव्हा पुन्हा महाविद्यालय सुरू झाले तेव्हा आमची मधमाशीबद्दल विद्यार्थ्यांबरोबर चर्चा व्हायची नाही.
0: बरं.
1: हा, तर तेव्हा एकसच एका विद्यार्थ्याने सांगितलं की सर आम्हाला प्रत्यक्ष मधमाशी पाहायचं आणि ते आमच्या शेतावर आले.
0: बरं.
1: तेव्हा जेव्हा त्या लोकांनी प्रत्यक्ष मधमाशा हाताळल्या आणि त्यांची जी कुतूहलता होती

0: आणि त्यांचे जे प्रश्न होते तेव्हा आम्हाला वाटतं की मधमाशीबद्दल जेवढे आवश्यक आहेत तेवढे ज्ञान अजून नाही
1: लोकांना,
0: काही गोष्टी अजून त्यांना कळायला हवा. आणि तेव्हा तिकडून आम्ही मधमाशी पालन प्रशिक्षणाची सुरुवात केली आणि तिकडून मधशाळेचं आमचं हे झालं.
1: म्हणजे सर्वप्रथम आपण प्रशिक्षण घेतलं आणि मग इतका इंटरेस्ट आला की आपण लोकांनाही आता प्रशिक्षण द्यायला चालू केलं.
0: पहिलं प्रशिक्षण म्हणजे तेच आमचे महाविद्यालयातले माझे स्वतःचे विद्यार्थी आले.
1: बरं.
0: हा, त्या लोकांना जेव्हा प्रशिक्षण दिलं तेव्हा वाटलं की नाही हे आपण पुढे पुन्हा कंटिन्यू कार्य करावे आणि त्यासाठी आम्हाला केव्हीकेचं मार्गदर्शन लाभलं.
1: वा वा वा. शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचा विचार का करावा असं तुम्हाला वाटतं सर?
0: मधमाशी म्हटलं की आपल्याला पहिलं आठवते ते मध, पण मधमाशी म्हटल्यावर फक्त मध नसून परागीभवन हा त्याचे सर्वात मोठे कार्य आहे आणि परागीभवन झाले तरच शेती समृद्धी होणार आणि शेती समृद्ध झालं तरच आपलं जीवन समृद्ध होणार. त्यामुळे शेतकऱ्यांनी मधमाशी पालनकडे का यावेत तर मधमाशी पालनामुळे त्याचा उत्पन्नात वाढ होणार आहे, त्याचं जे उत्पन्न आहे जे येणारे अन्न आहे त्याची गुणवत्ताही सुधारणार आहे.
1: वा वा.
0: म्हणजे त्याला डबल फेनी बेनिफिट आहे की परागीभवनाद्वारे उत्पन्नात होणारी वाढ आणि त्याचे गुणधर्म सुधारणार आहे, तसेच त्याला ॲज अ साईड बिझनेसही त्याला मिळणार आहे, त्यातून मिळणारे इतर उत्पन्न आहे, मध आहे त्याच्यापासून इतर मूल्यवर्धित उत्पादन आहे,
1: बाय प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा मिळणार आहेत. वा वा वा. आपल्या आजच्या चर्चेचा विषय असाच आपल्या मातीशी जोडलेला आहे, तसंच हे गीतही आपल्या मनाशी जोडलेलं आहे. ऐकत रहा आपला आवडता कार्यक्रम.

0: हॅलो फार्मर्स, या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विनयजी, एक असा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो की सुरुवात करण्यासाठी किती भांडवल आवश्यक असतं?
1: मधमाशी पालन करण्यासाठी खूप मोठे भांडवलाची आवश्यकता नाही, अगदी छोट्याशा भांडवलापासून सुरुवात करू शकतं. अगदी 10,000 ते 50,000 भांडवलातही एक चांगली सुरुवात होऊ शकते.
0: अच्छा, इतक्या कमी पैशातही आपण सुरू करू शकतो. वा बरं. आपल्या सर्व श्रोत्यांना ही मी विनंती करतो की आपणही या थेट फोन इन कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकता. आपण डायल करू शकता 02245154134, 02245154135. नंबर पुन्हा एकदा 02245154134, 02245154135. आपणही आपले प्रश्न विचारू शकता आणि विनयजी नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करतील. सर, आपण सांगितलं की छोट्या भांडवलानेही आपण सुरू करू शकतो. शेतकरी हा व्यवसाय कशा प्रकारे चांगल्या लेवलवर करू शकता जर आपण सांगाल तर बरं होईल.
1: शेतकऱ्यांनी सुरुवात करावी तर पहिले मधमाशी पालनाचं प्रशिक्षण घेऊन सुरुवात करावी. याच्यासाठी भरपूर शासनाकडून प्रशिक्षण दिले जाते. KVK आहे, खादी ग्राम उद्योग आहे, यांच्याकडून प्रशिक्षण दिले. तसेच काही प्रायव्हेट संस्थाही प्रशिक्षण देतात याविषयी. आणि सुरुवात करताना छोट्या स्वरूपात करून ते हळूहळू वाढवत नेलं तर एक चांगला जोडधंदाही मिळू शकतो, तसेच त्यांच्या शेतीच्या उत्पन्नातही खूप चांगली वाढ त्यांना मिळू शकते.
0: वा, मधमाशीच्या पेट्या कुठे आणि कशा ठेवाव्यात? कारण जे आपण बघतो, मी काही वेळा पाहिलंय, तर ते ठेवण्याची एक योग्य पद्धत

0: सावली वगैरे तर आपल्याला हानिकारक असू शकते किंवा काय, तर त्याबद्दल जरा सांग ना.
1: मधमाशी म्हटल्यावर प्रथम दिसते ते आपल्याला भीती किंवा स्टिंग
0: सावली
1: भीती दिसते, पण मधमाशी तेवढं भीतीदायक हा नाहीच आहे. आपण त्याच्याबद्दल अधिक जाणकारी घेतली, आपण माहिती घेतली, तर आपण स्वतः तिच्या प्रेमात पडू अशी ती आहे. आणि तिचं जे वागणं आहे, शिस्तबद्ध तिचं जे लाईफ सायकल आहे, हे तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्या गोष्टी नक्कीच आवडेल. ती घाबरण्यासारखी मुळातच नाही. आपण घरात अनेक पाळीव प्राणी पाळतो, कुत्रा मांजर, ते कितीतरी चावल्यावर तिची हानी असते, पण मधमाशीपासून तेवढी कधीच हानी नसते. आता तर अनेक बी स्टिंग थेरपी सारख्या थेरपी आहेत, जे आपल्या आयुर्वेदामध्येही त्याचा उल्लेख आहे.
0: अच्छा, म्हणजे थेरपी म्हणजे त्याच्याने आपला फायदा होऊ शकतो.
1: फायदा होऊ शकतो.
0: बरं बरं, ही गप्पा ह्या गप्पा अशाच प्रकारे रंगणार आहेत. वेळ झाली आहे पुढे जाण्याची.

0: पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. विनयजी आपल्यासोबत लाईनवरती एक श्रोते आहेत, आपण ऐकूया त्यांचा काय प्रश्न आहे. नमस्कार सर, आपलं काय नाव आहे आणि प्रश्न विचारा सर. हॅलो हॅलो हां सर बोला ना. हॅलो आपला आवाज तुटतोय सर, आपण जरा नेटवर्कच्या रेंजमध्ये याल का. हॅलो
1: प्रश्न विचारायचा आहे की मधमाशांना काही रोग होत का.
2: मधमाशांना. हॅलो सर आवाज कट.
0: सर मध्ये मध्ये आवाज कट होतो. हॅलो
1: हॅलो हॅलो
0: हा सर विचारा ना.
2: सर आपला आवाज कट होतोय.
1: हॅलो
2: हा
1: हॅलो

0: सर आपला आपला आवाज ऐकू येत नाहीये, जर प्रश्न कळाला तर सोपं होईल उत्तर देण्यासाठी.
1: हॅलो हॅलो हॅलो.
0: हा सर आता बेटर आहे. हा आता बेटर आहे.
1: बेटर आहे ना. ओके ओके.
0: हा बोला ना सर.
1: किडी किंवा रोग काही आहेत?
2: हा छान प्रश्न
0: सर. छान प्रश्न विचारलाय. उत्तर आपण रेडिओवर ऐका सर. थँक्यू.
2: नक्की. खूप छान प्रश्न आहे. मधमाशांना अनेक तसे आजारी आहेत, तसे अनेक कीटकापासूनही त्रास असतो. जसं की वॅक्स मॉथ हा सर्वात मोठा मेन किडा, हा सर्वात मोठा शत्रू मानला जातो आपल्या भागात. तसेच मधमाशांना सरडा, पाली यांच्यापासून, नंतर बी इटर म्हणून बर्ड आहे, काही पक्षी आहे, कोतवाल यासारखे पक्षीही मधमाशांना खात असतात. त्यामुळे हे सर्वात मोठे आपल्याकडे अडथळे आहेत. तर वॅक्स मॉथ ट्रॅप बनवून तुम्ही वॅक्स मॉथ जो मेन किडा आहे याच्यावर आळा घालू शकतात थोड्या प्रमाणात. त्याच्यावरही आम्ही काही प्रयोग केले आहेत. तर वॅक्स मॉथ ट्रॅप पावसाळ्याच्या आधी नक्की लावा. तसेच जे इतर कीटक आहे, लाल मुंगळे आहे, यांच्याकरिता तुम्ही स्टँडचा वापर जरूर करा. आणि त्या स्टँडला जुने काळे ऑइल लावले असते, त्या लाल मुंगळ्यापासून बचाव होतो त्यांचा नेहमी. तसेच जुने झालेली काळी पोळी ही नेहमी काढून टाकावी, जेणेकरून त्याच्यावर सर्व पोळींवर मधमाशा बसलेल्या असतील या दक्षता घ्यायला हवी आपण. त्यामुळे जुनी पोळी काढून टाका. जास्तीत जास्त मधमाशा सर्व पोळ्यांवर असेल हे नेहमी लक्षात ठेवा. आणि वॅक्स मॉथ ट्रॅप बनवायचं असेल तर त्याबद्दल पण आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. फक्त एक जुनी कोल्ड्रिंक्सची क्लिअर बॉटल घ्या, त्यात एका केळ्याची साल किंवा केळं, क्लिअर व्हिनेगर आणि गरम पाणी हे मिक्सर जर तुम्ही करून ना ती बॉटल आपल्या मधपेटीचा अगदी जवळ ना लावता, 10 फीट वरती वगैरे लावली तर त्यात वॅक्स मॉथ अट्रॅक्ट होतात. त्या बॉटलला 5-6 छोटे हॉल करा, अर्धा इंच एवढे 5-6 छोटे हॉल करा वरच्या साईडने फक्त. तर त्यात वॅक्स मॉथ अट्रॅक्ट होतो आणि त्यात फसतात आणि त्यामुळे बराच आपला त्रास कमी होतो. तो डायरेक्ट मधमाशीच्या पेटीवर त्यांचं आक्रमण होत नाही.
0: अच्छा, अशा प्रकारे तुम्ही बचाव करू शकता.
2: बचाव करू शकता.
0: वा.
2: आणि बाकीचे लाल मुंगळ्यावर याकरिता तर आपण स्टँडचा वापर करावा.
0: अगदी अगदी छान माहिती दिलीत आपण. वेळ झाली आहे पुढे जाण्याची. ऐकत राहा आपला आवडते कार्यक्रम.

0: हॅलो फार्मर्स हा कार्यक्रम आपण सर्व ऐकत आहात. आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आपण डायल करू शकता 0224515 4134, 0224515 4135 वर. नंबर पुन्हा एकदा 0224515 4134, 0224515 4135. आपल्यासोबत आहेत विनय पाटीलजी. विनयजी, मगाशी आपण उल्लेख केला होता की यांचे जाती काय, कोणते कोणते आहेत मधमाशीचे, जरा ते सांगा.
1: तसे बघितलं तर आपल्या भारतात मधमाशीच्या अनेक जाती आहेत तसं, पण त्यातल्या काही प्रमुख जाती आहेत. त्यात आहे एपिस डोरसेटा, जिला आग्या मोहोळ म्हणतात, मोठी सर्वात मधमाशी. नंतर आहे एपिस सेरेना इंडिका, सातेरी मधमाशी, फ्लोरिया मधमाशी. नंतर आहे डंक रहित मधमाशी, स्टिंगलेस बी.
0: अच्छा.
1: आणि एक युरोपियन माशी आहे, ती म्हणजे मेलिफिरा माशी.
0: अच्छा.
1: याबद्दल मी थोडक्यात सांगतो. एपिस डोरसेटा ही सर्वात मोठी आणि सर्वात ॲग्रेसिव्ह किंवा आक्रमक असलेली मधमाशी, आणि ही उंच झाडावरती किंवा डोंगरांवरती, आणि आपल्याला आता शहरात इमारतींना जे लागलेली मोठी पोळी दिसतात ही एपिस डोरसेटा.
0: एपिस डोरसेटा,
1: हा.
0: अच्छा.
1: हा, याची पोळी उजेडातच असते, हिला सहजासहजी पाळता येत नाही, कारण ती ॲग्रेसिव्ह
0: असल्याकारणाने.
1: हा. नंतर आहे जी आपली सातेरी मधमाशी, जिला देसी मधमाशी म्हणून पण ओळखलं जाते, आणि ही सहज आपल्याला कुठेही पाळता येऊ शकते, शहरातही किंवा आपल्या अंगणातही पाळता येऊ शकते अशी मधमाशी आहे.
0: बर.
1: नंतर फुलोरी मधमाशी आहे, जी झुडपात वगैरे सिंगल पोळ असते, आणि ही पण जंगली मधमाशी आहे, ती पण उजेडात राहत असल्याने पाळता येत नाही आपल्याला.
0: अच्छा.
1: नंतर आहे डंक रहित मधमाशी, तिला डंक नसतो,
0: डंकच नसतो. बर.
1: त्यामुळे ती आपल्याला सहज पाळता येते आणि तिची देखभालही जास्त करावी लागत नाही. ती एकदा मधमाशी आणली की सहज अनेक वर्ष आपल्याकडे राहते.
0: बर.
1: तिला एक चांगली सेफ जागा दिल्यावर. तसेच मेलिफिरा मधमाशी, हे व्यावसायिक स्तरावर जर आपल्याला उत्पन्न जास्तीत जास्त घ्यायचं असेल तर मेलिफिरा ही मधमाशीचं पालन केलं जाते, तिचं मोठ्या प्रमाणावर पालन केलं जाते.
0: मोठ्या प्रमाणावर.
1: हा.
0: आणि सर, याचे बाय प्रोडक्ट्स मगाशी आपण उल्लेख केला होता, तर बाय प्रोडक्ट्स काय काय असू शकतात याचे?
1: मधमाशी म्हटल्यावर आपल्याला सर्वसामान्यांना माहिती आहे मध.
0: तू म्हणजे
1: मध, पण मध व्यतिरिक्त इतर उत्पादनं पण मिळतात मधमाशीपासून, जसं की मधमाशीपासून मिळणारा नैसर्गिक मेण आहे. नंतर आहे परागकण आहे. नंतर आहे रॉयल जेली आहे. तसेच आता बी वेनम, मधमाशीचं विषही काही प्रमाणात उपयोग केला जातो.
0: बर.
1: हा.
0: वा वा, ही माहिती खूप छान आहे, इंटरेस्टिंग.
1: आणि हे सर्व मूल्यवर्धित ज्याला राजन्नामध्ये येतात, जसं की पराकण आहे, रॉयल जेली आहे.
0: वा वा. पुन्हा एकदा सर्व श्रोतांना आवाहन, आपण अजूनही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. नंबर आहे 0224515 4134, 0224515 4135. वेळ झालेली आहे पुढे जाण्याची. ऐकत रहा आपला आवडता कार्यक्रम.

0: प्रधानमंत्री किसान मान धन योजना से लघु सीमांत किसानों का भविष्य होगा सुरक्षित
1: और 60 वर्ष की आयु से 3000 रुपए मासिक पेंशन होगी सुनिश्चित।
0: 55 रुपए से 200 रुपए की मासिक किस्त देकर प्रवेश कर सकते हैं 18 से 40 वर्ष तक के किसान।
1: इस अंशदायक योजना में सरकार देगी बराबर का योगदान।
0: सभी किसान भाई बहन इस योजना के लाभ के लिए जन सेवा केंद्र में जाएं
1: और अपना निःशुल्क नामांकन कराएं।
0: प्रधानमंत्री किसान मान धन योजना, अन्नदाता के परिश्रम को संबल, पेंशन से सुरक्षित उनका कर।
2: कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
3: हॅलो फार्मर्स, या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्यासोबत आहेत विनय पाटील। विनय सर, शासनाकडून मधमाशी पालनासाठी कोणत्या योजना, अनुदाने किंवा प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहेत का?
4: तसं म्हटलं तर शासनाकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मधमाशी पालनाकरिता प्रोत्साहन दिले जातं। आता खादी ग्रामोद्योगकडून प्रशिक्षण असते, तसेच मध केंद्र म्हणून योजना आहेत, तसेच कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागाकडूनही बऱ्याचशा योजना आहेत मधमाशी पालनाकरिता, प्रशिक्षणही असते। पण माझं म्हणणं असं की नुसतं प्रशिक्षण योजना आहेत किंवा तिला अनुदान
3: म्हणून
4: प्रशिक्षण वगैरे घेऊ नये। प्रशिक्षण खरंच शिकण्यासाठी म्हणून घ्यावं आणि त्याच्यापासून आपला मधमाशी
3: पालन करून व्यवसाय मोठा करावा। आपली जे श्रोते आहेत, शेतकरी बांधव आहेत किंवा अनेक लोक जे आता आपल्याला ऐकत आहेत, आपल्याला काय सांगावं असं वाटेल यांना?
4: मी हेच म्हणेन की मधमाशी म्हटलं की तिला घाबरू नका, तिच्याबद्दल अधिकाधिक माहिती घ्या, तिच्याबद्दल जाणून घ्या। तसेच आज शहरात अनेक जे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्सवर जे पोळी वगैरे असतात, ते अनेकदा पेस्टिसाइडच्या नावाने ते पूर्ण त्यांना उद्ध्वस्त केले जात आहेत। त्यामुळे आपण जर एक कॉलनी उद्ध्वस्त केली तर बराच मोठा एरिया परागीभवनापासून विलुप्त होतो आणि बरेचसे मोठे आपले नुकसान होऊ शकतं।
3: तर त्या एकदा आपण ते काढल्यानंतर पुन्हा येत नाहीत ते?
4: हो, काढलं तर ते पुन्हा येणार, पण पेस्टिसाइड नावाने त्यांना स्प्रे वगैरे करून, हीट स्प्रे वगैरे करून ते पूर्ण वसाहत नष्टच केलं जातं, त्यांना मारलं जाते। ह्या गोष्टी करू नका, तिच्याबद्दल जाणून घ्या। तिच्याबद्दल जो जाणकार आहे त्याला बोलवून ना ते तिकडून तुम्ही शास्त्रीय पद्धतीने ते हटवू शकतात,
3: बरोबर,
4: तिला कुठली हानी न देता। कारण पेस्टिसाइड केल्याने ती कॉलनी पूर्ण नष्ट होते, मी सांगितलं त्याप्रमाणे,
3: बरोबर, आणि त्यामुळे ते पुढच्यासाठी घातकच।
4: हा, पुढच्यासाठी घातक, कारण आपण जर मधमाशीला वाचवलं तर निसर्ग वाचेल, निसर्ग वाचलं आपली शेती समृद्ध होणार आणि शेती समृद्ध झाले तर आपलं पुढचं जीवन समृद्ध होणार।
3: वा वा वा, खरंच शेती आपली समृद्ध व्हायलाच पाहिजे आणि आपण तिला जपायलाही हवी।
4: आणि

0: मधमाशीबद्दल मला असं मनापासून वाटते की मधमाशीबद्दल हे आपल्या शाळेपासून या गोष्टीचं ज्ञान दिलं गेलं पाहिजे. शाळेपासून विद्यार्थ्यांना जर मधमाशी कळली तर तो पुढे जाऊन पर्यावरणाच मधमाशीची काळजी घेईल आणि आपल्या पर्यावरणाची काळजी घेईल आणि आपोआपच आपलं कुठेतरी शेती समृद्ध होणार आणि निसर्ग समृद्ध होणार.
1: वा वा, खरंच खूप छान बोलत आपण. शेतीही समृद्ध व्हायला हवी, निसर्गही आपल्याला वाचवायचा आहे. आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि मला वाटतं की हा विषय खूप मोठा आहे. तुर्तास आपल्या इथे थांबावं लागतंय, पण नक्कीच याच्यावर आपण अजून चर्चा नक्कीच वेळ आल्यावर नक्की करू. विनयजी, मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढ, पिकांचे अधिक उत्पादन आणि शाश्वत शेतीचा मार्ग कसा मिळू शकतो याबद्दल आपण अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुमचे. आणि शेतकरी बांधवांनो, आजचा हॅलो फार्मर्स हा कार्यक्रम आपला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. पुढील सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता पुन्हा भेटू नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार,
0: धन्यवाद.